अनंता, तेरी अनका तेरी अनका, कर हे हर पूजा जी, ताप ताप हे जप हे बेअंता, तेरे अनेका तेरे अनेका, पढ़े बहु सिमरत सासत जी, कर क्रिया खाट कर्म करंता।

पर सतनाम करता पुरुख निर्भो निर्वैर अकाल मूरत आजोनी सैभं गुरुप्रसाद। मनुख की बरतल परिपूर्ण परमात्मा ने इस ढंग दी कीती है। इस दी दुनिया कुछ बार पई है, कुछ अंदर है। जैसे शरीर दी अंदर दी पवन दा बार दी पवन नाल संबंध जुड़े हुए, शरीर दे अंदर पए हुए पानी दा बार दे पानी नाल संबंध है, शरीर दी मिट्टी दा बार दी मिट्टी नाल जुड़े हुआ संबंध है। असी कुछ बार हाँ, कुछ अंदर हाँ। एक श्वास असी बार कढ़दे हाँ, एक अंदर लै लैंदे हाँ। जे सिर्फ अंदर लईए ते कहीए बार नहीं कढ़ना, तां वी असी नहीं रह सकांगे। और जे बार ही श्वास कढ़ दईए ते फिर अंदर ना लै जाइए, तां वी जीवना औखा होवेगा। इत्थों अध्यात्मवादियां ने इह तत कढ़िया है कि असी कुछ बार हाँ, कुछ अंदर हाँ। साड़ी दुनिया कुछ बार है, कुछ अंदर है। कुछ बार दी दौलत है, कुछ अंदर दी दौलत है। कुछ बार दा कुटुंब परिवार है, कुछ अंदर दा कुटुंब परिवार है। बार दा जो कुटुंब परिवार है साडा, उसकी ते सूझ बूझ सानू पूर्ण रूप विच है। पर अंदर दा साडा की परिवार है, इसकी जानकारी गुरु नानक देव जी महाराज कराते हैं। दूसरी उदासी का भ्रमण करके जब आप तीसरी उदासी की पूर्ण रूप से तैयारी करन लगे, तो आप दी माता जगत माता तृप्ता जी ने आपनू प्रेरिया कि हुण तुसी कुटुंब वाले हो, परिवार वाले हो, थोड़े बच्चे हैगन, थोड़ी पत्नी भी हैगी, और परिवार विच रहना भी थोड़ा धर्म है, मुख धर्म है। तो उस वक्त गुरु नानक देव जी महाराज ने अपनी माता प्रति जो बचन उचारण किए ने, गुरु ग्रंथ साहब जी महाराज दे बकायदा दर्ज ने, आपने फरमान किया, माता मैं जिधर भी जाना अपना परिवार नाल लेके जाना, और मैं कदी परिवार तो बिछड़िया ही नहीं। परिवार मेरे नाल होंगे जिस पासे भी मैं जावां। तृप्ता जी हैरान हो गई कि परिवार नाल जांदा, असी सारे इत्थे ही आउंदे, कोई नाल गया नहीं। मरदाने ते बाले तो बिना परिवार दा कोई फर्द नाल नहीं। पर नानक जी कह रहे ने परिवार मेरे नाल है, और मैं जिधर जाना परिवार मेरे नाल जांदा है। ये ते सुदाइयां वाली गल होई। अक्सर संसार दी दृष्टि विच भगत लोग महापुरुष पागल ही कहलाए गए, उन्होंने पागल ही आख्या गया। कारण उन्हां दी विचार, उन्हां दे बोल समाज दा हिस्सा नहीं बनते सन, व्यवहार दा हिस्सा नहीं बनते सन। रोजमर्रा दी जिंदगी विच उन्हां दे विचारां नूं, उन्हां दे व्यवहार नूं, उन्हां दे बचनां नूं ढालना बड़ी औखी गल हो गई। जिस तरह पागल दे बोल संसार नाल तालमेल नहीं खांदे, समाज दा हिस्सा नहीं बनते, भगतां दे बोल भी समाज दा हिस्सा नहीं बनते। इस वास्ते जिथे पागल समाज नालों टुट जांदा है, करीबन करीबन भगत भी समाज नालों टुट जाते हैं। अज तक का इतिहास यही कहता है। और गुरु नानक की बाणी ने तो साफ फैसला कुन गल कह दिती है कि भगता ते संसारियां जोड़ कदे ना आया। भगत ते संसारी का जोड़ कदी जुड़िया ही नहीं, मेल कदी होया ही नहीं। जब गुरु नानक देव जी महाराज ने यह आख्या कि परिवार मेरे नाल जांदा है, और मैं जिधर जाना परिवार अंग संग है, तो तृप्ता जी हस पईआं, आखण लगे नानक जी तुसी वाकई सुदाइयां दी तरह गल करन लगे। जगत ते सुदाई कहिंदा ही सी भई तू सुदाई है, अज मैनू भी कहना पएगा ये बोल सुदाइयां वाले ने, पागलां वाले ने, परिवार ते सारा इत्थे ही हुंदा है। तो साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज कहन लगे, मां ये ते सोचण सोचण दी गल है, ये ते मनुख दे मनण मनण दी गल है। मैं जो कह रहा हाँ बिल्कुल सही कह रहा हाँ, मैं जिधर जाना मेरा परिवार मेरे नाल जाता है। तो गुरु नानक देव जी महाराज की माता जी ने पूछ लिया, ये दस जिहड़ा परिवार नाल जाता है उहदे च मां है, पिता है? साहब कहन लगे हाँ।
ਜਿਹੜਾ ਪਰਿਵਾਰ ਮੇਰੇ ਨਾਲ ਜਾਂਦਾ ਹੈ ਉਹਦੇ 'ਚ ਮਾਂ ਵੀ ਹੈ। ਤੂੰ ਹੁਣ ਤਾਂ ਹੈਰਾਨ ਹੋਈਆਂ ਅਤੇ ਖਿੜਖਿੜਾ ਕੇ ਹੱਸ ਵੀ ਪਈਆਂ। ਪੁੱਤਰ ਤੂੰ ਵਾਕਈ ਸੁਦਾਈਆਂ ਵਾਲੀ ਗੱਲ ਕਰਦਾ, ਵਾਕਈ ਪਗਲਿਆਂ ਵਾਲੀ ਗੱਲ ਕਰਦਾ। ਮੈਂ ਤਾਂ ਕਦੀ ਨਾਲ ਨਹੀਂ ਗਈ, ਮੈਂ ਤਾਂ ਇੱਥੇ ਤਲਵੰਡੀ ਦੇ 'ਚ ਹੀ ਰਹੀ ਹਾਂ, ਪਰ ਤੂੰ ਕਹਿੰਦਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਹੈ ਮਾਂ। ਫਿਰ ਸੋਚੀ ਬਹਿ ਕੇ ਕਹਿੰਦੀਆਂ ਨੇ, ਕਿਧਰੇ ਐਸਾ ਤਾਂ ਨਹੀਂ ਤੂੰ ਮੇਰੀ ਯਾਦ ਨਾਲ ਲੈ ਜਾਂਦਾ ਅਤੇ ਇਹੀ ਆਖਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਹੋਵੇਂ ਅਤੇ ਮੈਂ ਸਮਝਦੀ ਨਾ ਹੋਵਾਂ। ਸਾਹਿਬ ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਹਾਂ ਕਹਿਣਾ ਤਾਂ ਕੁਛ ਮੈਂ ਐਸਾ ਚਾਹੁੰਦਾ ਮਾਂ, ਅਜੇ ਵੀ ਤੂੰ ਨਹੀਂ ਸਮਝੀ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਭਗਤਾਂ ਤੋਂ ਬ੍ਰਹਮ ਗਿਆਨੀਆਂ ਤੋਂ ਚਾਰ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਜਿਹੜੇ ਮਨੁੱਖ ਨੇ ਉਹ ਕੋਈ ਲਾਭ ਨਹੀਂ ਉਠਾਉਂਦੇ। ਇੱਕ ਤਾਂ ਮਾਂ ਬਾਪ, ਦੂਸਰੇ ਸ਼ਰੀਕ, ਤੀਸਰੇ ਜਿਗਰੀ ਦੋਸਤ ਔਰ ਚੌਥੇ ਦੁਸ਼ਮਣ। ਇਹ ਕੋਈ ਲਾਭ ਨਹੀਂ ਉਠਾਉਂਦੇ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਦੀ ਗੱਲ ਨੂੰ ਸਮਝਣਾ ਵੀ ਨਹੀਂ ਚਾਹੁੰਦੇ ਔਰ ਉਹਨਾਂ ਤੋਂ ਲਾਭ ਵੀ ਨਹੀਂ ਉਠਾਉਣਾ ਚਾਹੁੰਦੇ। ਤਾਂ ਮਮਤਾ ਦੀ ਮਾਰੀ ਹੋਈ ਤ੍ਰਿਪਤਾ ਮਮਤਾ ਦੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਨਾਲ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੂੰ ਵੇਖਦੀ ਹੈ ਔਰ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਇਸ ਦੁਨੀਆਂ ਤੋਂ ਬਹੁਤ ਉੱਚੇ ਅਗਾਂਹ ਦੀ ਗੱਲ ਕਰ ਰਹੇ ਨੇ। ਮਾਂ, ਮੈਂ ਜਿੱਧਰ ਜਾਂਦਾ ਪਰਿਵਾਰ ਮੇਰੇ ਨਾਲ ਆਉਂਦਾ। ਕਿਆ ਉਸ ਪਰਿਵਾਰ ਵਿੱਚ ਮਾਂ ਵੀ ਹੈ? ਹਾਂ ਮਾਂ ਵੀ ਹੈ। ਤਾਂ ਤ੍ਰਿਪਤਾ ਜੀ ਨੇ ਪੁੱਛ ਲਿਆ, ਨਾਨਕ ਜੀ ਦੱਸੋ ਉਸ ਮਾਂ ਦਾ ਨਾਂ ਕੀ ਹੈ ਜੋ ਨਾਲ ਜਾਂਦੀ ਹੈ? ਤਾਂ ਸਤਿਗੁਰ ਮਾਤਾ ਦਾ ਨਾਮ ਦੱਸਦੇ ਨੇ, ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਸਾਰੇ ਫਰਦਾਂ ਦਾ ਨਾਮ ਦੱਸਦੇ ਨੇ ਔਰ ਇਹ ਸ਼ਬਦ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਅੰਦਰ ਗੌੜੀ ਰਾਗ ਵਿੱਚ ਦੂਸਰੇ ਨੰਬਰ 'ਤੇ ਆਇਆ। ਸਤਿਗੁਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਮਾਤਾ ਮਤ ਪਿਤਾ ਸੰਤੋਖ ਹੈ, ਸਤ ਭਾਈ ਕਰ ਇਹ ਵਿਸੇਖ। ਮੇਰੀ ਜੋ ਮਾਤਾ ਹੈ ਉਹ ਸ਼ੁਭ ਮਤ ਹੈ, ਚੰਗੀ ਮਤ ਹੈ, ਇਹ ਕਦਮ ਕਦਮ 'ਤੇ ਮੇਰੀ ਰੱਖਿਆ ਕਰਦੀ ਹੈ, ਮੇਰੀ ਹਿਫਾਜ਼ਤ ਕਰਦੀ ਹੈ। ਅਸੀਂ ਉਸਨੂੰ ਯਤੀਮ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਜਿਸ ਦੀ ਮਾਂ ਮਰ ਜਾਏ, ਪਰ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਕਹਿੰਦੇ ਨਹੀਂ, ਉਸਨੂੰ ਯਤੀਮ ਨਾ ਆਖੋ ਜਿਸ ਦੀ ਮਾਂ ਮਰ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਯਤੀਮ ਉਸਨੂੰ ਆਖੋ ਜਿਸ ਦੀ ਮਤ ਮਰ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਜਿਸ ਦੀ ਮਾਂ ਮਰ ਜਾਏ ਉਹ ਜ਼ਿੰਦਾ ਰਹਿਣ ਦੇ ਵਸੀਲੇ ਲੱਭ ਲੈਂਦਾ, ਠੋਕਰਾਂ ਤੋਂ ਕਈ ਦਫ਼ਾ ਬਚ ਵੀ ਸਕਦਾ, ਪਰ ਜਿਸ ਦੀ ਮਤ ਮਰ ਜਾਏ ਉਹ ਤਾਂ ਕਦਮ ਕਦਮ 'ਤੇ ਠੋਕਰਾਂ ਖਾਂਦਾ। ਬੁੱਧੀਹੀਨ ਮਨੁੱਖ ਕਦਮ ਕਦਮ 'ਤੇ ਠੋਕਰਾਂ ਖਾਂਦੇ ਨੇ। ਤਾਂ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਿ ਚੰਗੀ ਮਤ, ਸ੍ਰੇਸ਼ਟ ਮਤ, ਉੱਤਮ ਵਿਚਾਰ, ਉੱਤਮ ਫਿਲਸਫਾ, ਪ੍ਰਭੂ ਚਿੰਤਨ, ਇਹ ਜਿਹੜੀ ਚੰਗੀ ਮਤ ਹੈ ਇਹ ਮੇਰੀ ਮਾਂ ਹੈ ਔਰ ਮੇਰੇ ਨਾਲ ਹੈ ਔਰ ਹਰ ਕਦਮ 'ਤੇ ਮੇਰੀ ਹਿਫਾਜ਼ਤ ਕਰਦੀ ਹੈ, ਮੇਰੀ ਪਾਲਣਾ ਕਰਦੀ ਹੈ, ਮੇਰੇ 'ਤੇ ਮਮਤਾ ਡੁਲਾਉਂਦੀ। ਤਾਂ ਠੀਕ ਹੈ, ਚੰਗੀ ਮਤ ਇਹ ਮਾਂ ਹੋਈ, ਪਿਤਾ ਕੌਣ ਹੈ? ਸੰਸਾਰ ਦੇ ਜਿਤਨਾ ਸਾਰਾ ਅਨਰਥ ਚੱਲ ਰਿਹਾ ਇਹ ਮਤ ਦੇ ਮਰਨ ਨਾਲ ਚੱਲਦਾ। ਜਦ ਮਤ ਮਰ ਜਾਏ ਤਾਂ ਮਨੁੱਖ ਗੁੰਡਾ ਹੋ ਜਾਂਦਾ, ਬਦਮਾਸ਼ ਹੋ ਜਾਂਦਾ, ਦੁਰਾਚਾਰੀ ਹੋ ਜਾਂਦਾ, ਚੋਰ ਬਣ ਜਾਂਦਾ। ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਜਿਸ ਜਿਸ ਦੀ ਵੀ ਮਤ ਮਰ ਗਈ ਹੈ ਉਹਨਾਂ ਮਨੁੱਖਾਂ ਦੇ ਕਾਰਨ ਬੜਾ ਅਨਰਥ ਹੈ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮਾਂ ਮਰ ਗਈ ਹੈ ਉਹਨਾਂ ਦੇ ਕਾਰਨ ਕਰਕੇ ਸੰਸਾਰ ਨੂੰ ਕੋਈ ਹਾਨੀ ਨਹੀਂ ਹੈ, ਬਲਕਿ ਉਹ ਤਾਂ ਵਿਚਾਰੇ ਦਇਆ ਦੇ ਪਾਤਰ ਨੇ। ਪਰ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮਤ ਮਰ ਗਈ ਹੈ ਉਹ ਐਸੇ ਯਤੀਮ ਨੇ, ਕਈ ਦਫ਼ਾ ਸਮੁੱਚੀ ਮਨੁੱਖਤਾ ਨੂੰ ਯਤੀਮ ਬਣਾਉਣ ਦੇ ਵਿੱਚ ਭਾਗੀ ਬਣ ਜਾਂਦੇ ਨੇ। ਤਾਂ ਮਾਤਾ ਮਤ ਪਿਤਾ ਸੰਤੋਖ, ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮੇਰੇ ਪਿਤਾ ਦਾ ਨਾਂ ਹੈ ਸੰਤੋਖ, ਇਹ ਹਰ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਮੈਨੂੰ ਖੁਸ਼ ਰੱਖਦਾ। ਲੋਭ ਅਤੇ ਸੰਤੋਖ ਦੀ ਵਿਆਖਿਆ ਦੋ ਲਫ਼ਜ਼ਾਂ ਵਿੱਚ ਕਰਨੀ ਹੋਵੇ ਤਾਂ ਇਤਨੀ ਹੈ, ਜੋ ਕੁਛ ਹੈ ਜੈਸਾ ਹੈ ਸਭ ਠੀਕ ਹੈ, ਇਹ ਸੰਤੋਖੀ ਦੀ ਭਾਵ ਦਸ਼ਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਜੋ ਕੁਛ ਹੈ ਜੈਸਾ ਹੈ ਪ੍ਰਵਾਨ ਹੈ ਕਬੂਲ ਹੈ। ਲੋਭੀ ਦੀ ਮਾਨਸਿਕ ਦਸ਼ਾ ਕੀ ਹੈ? ਜੋ ਕੁਛ ਹੈ ਜੈਸਾ ਹੈ ਕਬੂਲ ਨਹੀਂ, ਜੈਸਾ ਪਰਿਵਾਰ ਹੈ, ਜੈਸਾ ਸੰਸਾਰ ਹੈ, ਜੈਸੇ ਮਾਂ ਬਾਪ ਨੇ, ਜੈਸੀ ਧਨ ਸੰਪਦਾ ਹੈ, ਜੈਸੀ ਮੇਰੀ ਪ੍ਰਾਲਬਧ ਹੈ, ਇਹ ਪ੍ਰਵਾਨ ਨਹੀਂ, ਇਹ ਕਬੂਲ ਨਹੀਂ। ਅਤੇ ਜਦ ਕਬੂਲ ਨਹੀਂ ਤਾਂ ਦੁਖੀ ਹੋਵੇਗਾ, ਬੇਚੈਨ ਹੋਵੇਗਾ। ਆਮ ਕਹਾਵਤ ਹੈ ਕਿ ਲੋਭੀ ਬੰਦਾ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਸੇਜ 'ਤੇ ਵੀ ਤੜਪਦਾ ਹੈ, ਸੰਤੋਖੀ ਬੰਦਾ ਅੰਗਾਰਿਆਂ 'ਤੇ ਬੈਠ ਕੇ ਵੀ ਮਸਤ ਰਹਿੰਦਾ। ਔਰ ਇਸ ਦੇ ਸਬੂਤ ਮਿਲੇ ਨੇ, ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਧਰਤੀ ਤਵੀ 'ਤੇ ਬੈਠ ਕੇ ਵੀ ਮੁਸਕਰਾਏ ਨੇ, ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਗੀਤ ਗਾਏ ਨੇ। ਸੰਤੋਖੀ ਮਨੁੱਖ ਹਰ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਆਨੰਦ ਵਿੱਚ ਹੋਵੇਗਾ, ਔਰ ਲੋਭੀ ਮਨੁੱਖ ਹਰ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਪੀੜਤ ਹੋਵੇਗਾ, ਦੁਖੀ ਹੋਵੇਗਾ,
परेशान हो गए। साहिब कहते मेरे पिता का नाम है संतोख, एक गाथा चेते आई है, फाते आजम सिकंदर कहते ने जद हिंदुस्तान नू फतेह करन वास्ते आया लंबी चौड़ी सेना लैके, तो जिस वक्त दरिया सिंध अबूर करन लगा, सिंध दे तट दे ते एक अजीब मस्त फकीर लेटे होया सी रेत विच। सेना सारी दरिया पार कर चुकी सी, आखरी टुकड़ी विच सिकंदर आप सी, उस मस्त फकीर नू वेख के रुक गया। बचपन तो ही सिकंदर फकीरां दा मुश्ताक रहा, नेड़े चला गया, रेत विच लेटे होया ए महात्मा वेखदा है सिकंदर नू, पुछ बैठा सिकंदर किथे चले हैं, किड़े पासे गमन कीता। सिकंदर कहन लगा फकीर साईं मैं हिंदुस्तान फतेह करन चला लंबी चौड़ी सेना लेके। तो फकीर कहन लगा ठीक है, ए दस जद तू हिंदुस्तान फतेह कर लवेंगा फिर की करेंगा। आखन लगा फिर मैं हाथ दे उत्ते हाथ धर के थोड़ी बैठना, मैं कोई होर मुलक फतेह करांगा। फकीर कहन लगा जे तू होर मुलक भी फतेह कर लिया फिर की करेंगा। कहने ने जितने चिर तक सही जवाब ना मिले सवाल अपनी थां ते खड़ा रहिंदा, समाधान सही ना होवे तो समस्या अपनी थां ते खड़ी रहिंदी। सिकंदर हैरान होया सवाल ते अपनी थां ते खड़ा, मैं जो भी जवाब देना उहदे नाल सवाल मिटदा नहीं इस फकीर दा। तो उस फकीर ने कहा जे कल्पत कीता होया तू होर मुल्क भी फतेह कर लिया फिर की करेंगा। तां सिकंदर कहन लगा फिर मैं कोई होर मुल्क फतेह करांगा, मैं बैठे नहीं रहना, मैं सुस्त आदमी नहीं हां, मैं कोई होर मुल्क फतेह करांगा। फकीर कहन लगा ठीक है पर सवाल ते अपनी थां ते खड़ा, जे तू होर मुल्क भी फतेह कीता फिर की करेंगा। गुस्से च आके सिकंदर कहन लगा मैं सारी दुनिया फतेह करांगा, जमीन दा एक इंच खिता भी नहीं रहण देंगा जो मेरे कब्जे विच ना होवे, जो मेरी पकड़ विच ना होवे, मैं सारी दुनिया फतेह करांगा। सिकंदर सोचदा हुण सवाल खत्म, पर नहीं फकीर फिर बोलिया अच्छा सिकंदर ए दस जद तू सारी दुनिया फतेह कर लवेंगा फिर की करेंगा। ये ते खाबो ख्याल विच भी नहीं सोचिया सी सिकंदर ने कि इस तों अगां भी कोई जवाब देना पेगा। सिकंदर जब तू सारी दुनिया फतेह कर लवेंगा फिर की करेंगा। तो फिर सिकंदर कहन लगा फिर मैं अपने घर जावांगा आराम करांगा, यूनान वापस जावांगा आराम करांगा। फकीर कहन लगा तू सौ पुआड़े पाके आराम करेंगा, ते असी आराम कर रहे हैं, असी रेत विच लेटे हैं, असी आराम कर दे पया, जे तू आराम करना ते आ इत्थे लेट जा असी आराम दे चा, तू सौ पुआड़े पा के आराम करेगा ते असी आराम दे चा, इत्थे तू स्वयं अंदाजा लगा तू अगे है कि असी अगे हाँ। इतिहास गवाह है हिंदुस्तान तो वापस जांदे होया सिकंदर रस्ते विच ही दम तोड़ गया, उन्हूं आराम नसीब ना होया। मनुख की कई दफा सारी भज दौड़ आराम वास्ते आउंदी है, ते आराम उसे दिन नसीब आउंदा है जद चार मनुख चुक के चिता ते रख दें दिन, इस तों पहले आराम किते, भज दौड़ है आराम वास्ते पर भज दौड़ मनुख दे कोल रह जांदी है आराम नहीं रह जांदा। पर जे मन दे संतोख होवे ते ऐसा मनुख हर वक्त विश्राम विच, ऐसा मनुख हर वक्त आराम विच है, उदी भज दौड़ विच भी कुछ विश्राम होवेगा। तो साहिब गुरु नानक देव जी महाराज दा फरमान संतोख मेरा पिता है, मैं जिथे भी जाना है मैनू विश्राम विच रखदा है, आराम देंदा है, सुकून देंदा है। माता मत पिता संतोख सत भाई कर एह विसेख। तो तृप्ता जी ने पूछया नानक जी ये ते गल समझ दे च आ गई कि जो मत है श्रेष्ठ मत है ये थोड़ी मां है, जो संतोख है ये थोड़ा पिता है। पर परिवार विच सिर्फ मां बाप ते नहीं होंदे, पत्नी भी होंदी है। असी सुलखणी नाल थोड़ा विआह रचाया सी,
تھوڑے بچے بھی ہیں، جیڑا پروار تھوڑے نال جاندا ہے کیا اس دے چ پتنی ہے، کیا اس دے چ بچے ہے گے نے؟ صاحب کہندے ہاں۔ ستگرو دیو جی مہاراج دا فرمان، سرم سورت دوئیں سسر بھئے، کرنی کامن کرمن لے، کرنی بھگتی اچا اخلاق آچرن، اے بھگتی میری کامن ہے، میرے نال رہندی ہے، اٹھے پیر میرے نال رہندی ہے۔ بھگتی روپی کامن دا جنم کتھوں ہویا؟ صاحب کہندے نے ساہا سرم سورت دوئیں سسر بھئے، سرم محنت، سرت سیانت بچار ٹکاؤ اکاگرتا، محنت روپی سورا تے سرت روپی سس دے سنجوگ تو ایک لڑکی دا جنم ہویا جس دا نا ہے بھگتی۔ صاحب کہندے نے اے میری کامن ہے، اے میری استری ہے۔ اس دا ذکر گرو ارجن دیو جی مہاراج نے بھی کیتا ہے، نج بھگتی سیلونتی نار، روپ انوپ پوری آچار، جچر وسی پتا کے ساتھ، تچر کند بہ پھرے اداس، کر سیوا ست پرکھ منایا، گر آنی گھر میں تا سرب سکھ پایا۔ بھگتی نو نار آکھے ہے صاحب شری گرو ارجن دیو جی مہاراج نے بھی، کہندے نے گیان پرش ہے، بھگتی استری ہے۔ گیان دا جنم ترک تو ہے، سنسیا تو ہے، بھگتی دا جنم شردھا تو ہے۔ اس واسطے اسی اکثر دیکھتے ہاں کہ استری جگت وچ شردھا پردھان ہوندی ہے، پرس جگت وچ گیان پردھان ہوندا ہے، پر شردھا تو ہینا گیان ادھورا ہے، اور گیان تو ہینی بھگتی بھی ادھوری ہے۔ دوہاں نے سمپورن ہونا ہے۔ بھارت دے رشی منیاں نے اے چنگے بول بولے نے کہ پرش بھی ارد انگ ہے، استری بھی ارد انگ ہے، دونوں ارد انگ نے۔ شریر کر کے، آکار کر کے تے اے ارد انگ ہیں، پر وچار کر کے، سوکشم دیہی کر کے بھی ارد انگ ہے۔ جتنے چر تک پرش نو شردھا نہ مل جائے، پرش ادھورا ہی رہندا ہے۔ ترک تے ناستکتا دے جنم داتے پرش نے، اور اندھ وشواس تے بھٹک دے ہوئے جڑے منکھ نے، کہندے نے اس نہ دے تعداد استریاں دی زیادہ ہوئے، کیونکہ شردھا ہے گیان نہیں، پرش کول گیان ہے شردھا نہیں، دوویں ادھورے رہ جاندے نے۔ گیان اکھ ہے، شردھا پیر ہے۔ ہن چلن واسطے پیر ہون، ویکھن واسطے اکھ نہ ہوئے، منک بھٹک جائے گا۔ ویکھن واسطے اکھ ہوئے، چلن واسطے پیر نہ ہون، تاں وی پہنچنا بہت اوکھا ہے، بہت اوکھا ہے۔ گیان پرش ہے، بھگتی استری ہے۔ جد کسے منک دے اندر، چاہے وہ استری ہے تے چاہے وہ پرش ہے، گیان تے بھگتی دوہاں دا پرویش ہو جائے، دوہاں دا اوترن ہو جائے، وہ منک پورن پرکھ ہو جاندا ہے، چاہے وہ استری ہے چاہے پرش ہے، کیونکہ وہ دے اندر گیان بھی ہے، وہ دے اندر بھگتی بھی ہے، وہ دے اندر شردھا بھی ہے۔ تو گرو نانک دیو جی مہاراج نے ماتا مت مت وچار اجول مت گیان دا پہلے ذکر ہی کر دیتا ہے۔ سرم سورت دوئیں سسر بھئے، کرنی کامن کرمن لے، محنت مشقت اے میرا سور ہے، بھاو مینو اپنی محنت تے بھروسہ ہے، مینو اپنی مشقت تے بھروسہ ہے۔ گرو نانک دی دنیا سست نہیں ہے، آپ مشقت نو بڑی پردھانتا دیندے نے۔ ادم کریندیاں جیو توں، کماؤندیاں سکھ بھنچ، دھیاؤندیاں توں پربھو مل، نانک اتری چنت۔ جویں ادم کر کے دھن کمائی دا ہے، ادم کر کے دھرم کمائی دا ہے۔ مفت دچ دھن نہیں ملتا، مفت دچ دھرم بھی نہیں ملتا۔ ہو سکتا ہے دھن مفت دچ بھی مل جائے، دھرم کتے مفت دچ نہیں ملتا، کمانا پیندا ہے، لازمی کمانا پیندا ہے۔ اسی دیکھ رہے ہاں پتا دا کمایا ہویا دھن پتر نو مل جاندا ہے، کئی دفعہ دادے دا کمایا ہویا دھن پوترے نو مل جاندا ہے، پر دھرم تے سوئم کمانا پیندا ہے، کسے دا کمایا ہویا نہیں مل سکتا۔ اس واسطے سنسار وچ دھن ودھدا جا رہا ہے، دھرم گھٹتا جا رہا ہے، کیونکہ دھن تے دوسرے دا بھی مل سکتا ہے۔ پیو دا دھن پتر نو مل گیا، دادے دا دھن پوترے نو مل گیا، دھن دی لاٹری بھی نکل آؤں دی ہے، دھرم دی لاٹری نہیں نکلتی۔ دھرم تے سوئم کمانا پیندا ہے، آپ کمانا پیندا ہے، محنت کر کے کمانا پیندا ہے، اور اے نجی سمپدا خود نجی ہتھاں نال سنگرہ کرنی پیندی ہے۔ اس واسطے سنسار وچ دھن ودھدا جا رہا ہے، اور دن ب دن دھرم گھٹتا جا رہا ہے۔
इत्थे धर्म जो है प्यो पुत्र नू नहीं दे सकता और पुत्र भी पिता नू नहीं दे सकता। धन ऐसा है कि पुत्र ने कमाया वह पिता की झोली च पा सकता है और पिता ने कमाया वह पुत्र के हत्थां च दे सकता है, पर धर्म स्वयं कमाना पैंदा है। प्यो पुत्र नू नहीं दे सकता, पुत्र पिता नू नहीं दे सकता। इसका इतिहासक सबूत है, गुरु रामदास जी महाराज की बड़ी कोशिश से कि मेरा जिहड़ा वड्डा पुत्र है पृथ्वी चंद ये भी नाम का रसिया बने, ये भी बाणी पढ़े, ये भी परमात्मा नाल जुड़े।